0: अनन्तरम् अवदत् यत् एतन्नूतन विधेयकं राष्ट्रस्य यूनां भविष्यस्य संरक्षणे प्रशासनस्य दृढसंकल्पं प्रतिबिम्बयति। चर्चायां भागं गृह्णन् कांग्रेस दलस्य सांसदः केसी वेणुगोपालः शिक्षा क्षेत्रे व्यापक परिष्कारस्य परीक्षा व्यवस्थायां च समग्र परिवर्तनस्य आवश्यकतां प्रतिपादितवान्। अन्यैरपि अनेकैः सदस्यैः चर्चायां सहभागिता कृता, किन्तु चर्चा अपूर्णैव जाता। अनन्तरं पीठासीनाधिकारी संध्या रायः सदनस्य कार्यम् अद्य प्रातः 11 वादनपर्यन्तं स्थगितवती। उच्चतम न्यायालयेन ह्यः उक्तं यत् नीट प्रश्नपत्रस्य गोप्यताभंग प्रकरणमधिकृत्य देशव्यापि विरोध प्रदर्शनेषु छात्राणाम् आरक्षकाणां च आघात सम्बद्धानाम् आरोपाणां विषये सम्यक् निष्पक्षं च अन्वेषणम् आवश्यकम्। न्यायालयेन विरोध प्रदर्शनकाले गृहीतानाम् 18 वर्षात् न्यूनवयस्कानां तेषां छात्राणां मुक्त्यादेशः प्रदत्तः येषां पूर्वम् आपराधिकाभिलेखः नास्ति। न्यायालयेन सम्बन्धिताधिकारिभ्यः वैद्युतक अङ्कीय साक्ष्याणां संरक्षणमपि निर्देशितम्। मुख्य न्यायाधीशस्य सूर्यकान्तस्य अध्यक्षतायां त्रिन्यायाधीशपीठं प्रदर्शनकाले आरक्षकबलस्य कथितानुचित बलप्रयोग सम्बद्धानां याचनानां श्रवणम् अकरोत्। न्यायपीठेन दिल्ली प्रशासनाय अभिलिखितानां FIR इति प्रकरणानाम् अन्वेषणं निरन्तरं कर्तुम् अनुमतिः प्रदत्ता। तथापि न्यायप्रक्रियायाः प्रवर्तनकाले प्रदर्शनरतानां छात्राणां विरुद्धं किमपि कठोरनिर्णयं न कर्तव्यमिति निर्देशः प्रदत्तः। सर्वोच्चन्यायालयस्य आदेशानुसारं तथा अवैधरीत्या नीट परीक्षापत्र प्रकाशनस्य विरुद्धं प्रदर्शनानां विषये सर्वेषां पक्षाणां मूल्याङ्कनं कृत्वा पश्चिमबङ्गाल प्रशासनेन विरोध प्रदर्शनेषु सम्मिलितानां छात्राणां विरुद्धं किमपि कार्याचरणं न स्वीकर्तुं निश्चितम्। राष्ट्रमण्डल क्रीडासु भारतीय भारोत्तोलिका हरजिन्दर कौर महिलानां 71 किलोग्राम भारवर्गे रजत पदकं प्राप्तवती। अपरञ्च भारतीय मुष्टियोद्धा एम जादुमणि सिंहः ग्लास्गो नगरे पुरुषाणां 55 किलोग्राम भारवर्गे प्रागुपान्त्यचक्रे मुआले म्वेंगो इत्येनं पराजित्य न्यूनातिन्यूनं कांस्य पदकं सुनिश्चितवान्। अनेन असौ उपान्त्यचक्रे प्रविष्टवान् इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ. ನಿಮ್ಮ ಬೆಡ್ರೂಮ್ ಅನ್ನು ಅಲಂಕರಿಸಲು ವಿವಿಧ ವಿನ್ಯಾಸಗಳ ಬೆಡ್ರೂಮ್ ಸೆಟ್ಸ್, ಮನಮೋಹಕ ಕೆತ್ತನೆಯ ಮರದ ಪೀಠೋಪಕರಣಗಳು, ಸೋಫಾ ಸೆಟ್ಗಳಿಗಾಗಿ ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್, ಮೂರ್ನಾಡು ಮತ್ತು ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲು. ಸುಮಧುರ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಅವಿಸ್ಮರಣೀಯಗೊಳಿಸಲು 100% BIS 916 ಹಾಲ್ಮಾರ್ಕ್ ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳಿಗಾಗಿ
2: ಸ್ಕೈ ಗೋಲ್ಡನ್ ಡೈಮಂಡ್ಸ್ ಮಡಿಕೇರಿ ಮತ್ತು ವಿರಾಜಪೇಟೆ.
1: ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಆನಿವರ್ಸರಿ ಆಫರ್, ವುಡನ್ ಕಾಟ್ ಮತ್ತು 6x5 ಮ್ಯಾಟ್ರೆಸ್ಗೆ 18,500 ರೂಪಾಯಿ ಮಾತ್ರ. ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್, ರಾಜಪೇಟೆ.
3: ಕೂರ್ಗ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಪೊನ್ನಂಪೇಟೆ ಕೊಡಗುನಲ್ಲಿ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಅಂಡ್ ಡೇಟಾ ಸೈನ್ಸ್, ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಅಂಡ್ ಮಿಷನ್ ಲರ್ನಿಂಗ್, ಸಿವಿಲ್ ಎಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಎಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಎಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಮತ್ತು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ವಿತ್ ಸೈಬರ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿಗಾಗಿ ಅಡ್ಮಿಷನ್ಸ್ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಮೆರಿಟೋರಿಯಸ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಮತ್ತು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ದುರ್ಬಲ ವರ್ಗಗಳಿಗೆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ಉತ್ತಮ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಸೌಲಭ್ಯ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ಕರೆ ಮಾಡಿ 9621-55457.
4: ನಿಧನ ಸುದ್ದಿ. ಹೊದವಾಡ ಗ್ರಾಮತ್ರ ಚೌರಿರ ಮಾಚೆಯ ಗಪ್ಪು ಎಂಗಿಡ ಪೊಣ್ಣು ಚೋಂದವಾಯಂಗ ನಿನ್ನಾಂದು ಮರಣಪಟ್ಟಿತ್ತು. ಚೌರಿರ ರೇಣು ಕುಂಯಪ್ಪ ಪಿಂಯ ಪ್ರತಾಪ್ ಅಚ್ಚಯ್ಯ ಎಂಗಡ ಅಮ್ಮ 75 ಬಯದ್ರ ಚೋಂದವಾಯಂಗಡ ತಾಮನೆ ಇಟ್ಟಿರ. ಆಕಿರಿ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಮಜ್ಜಣ ಚೌರಿರ ಒಕ್ಕ ತುಟುಂಗಳ ನಡ್ಪ. ಹೊದ್ದೂರು ಕಾರಳನ್ನ ಮಡಿಕೇರಿ ಸುದರ್ಶನ್ ಗೆಸ್ಟ್ ಹೌಸ್ರ ಪಕ್ಕ ವಾಸಂಜ ಚೌರಿರ ಪೂವಯ್ಯ ಮಣಿ ಎಂಗಿಡ ಪೊಣ್ಣು ಕಾವೇರಿ ಸುಜು ಎಂಗ ಇಂದು ಪೊಂಜತಿಕ್ಕ ಮರಣಪಟ್ಟಿತ್ತು. 75 ಬಯದ್ರ ಚೌರಿರ ಕಾವೇರಿ ಸುಜು ಎಂಗಡ ತಾಮನೆ ಬಿದ್ದಂಡ. ಆಕಿರಿ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಮಜ್ಜಣ ದಂಡು ಗಂಟೆಗೆ ಮಡಿಕೇರಿ ಕೊಡವ ಸಮಾಜ ಕ್ಯಾಕೊಳತ್ಲೆ ನಡ್ಪ. ಕೋಕೇರಿ ಗ್ರಾಮದ ಅರಮನೆ ಪಾಲೆರ ಸುಬ್ರಹ್ಮಣಿ ಅವರ ಅಕ್ಕ ಧರಣಿಯವರು ನಿನ್ನೆ ನಿಧನರಾಗಿದ್ದಾರೆ. 56 ವರ್ಷ ಪ್ರಾಯದ ಧರಣಿಯವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕೋಕೇರಿ ಗ್ರಾಮದ ಚೀರ್ನೆಂಡ ಪೈಸಾರಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ. ಕೊಳಕೇರಿ ಗ್ರಾಮದ ಈಶ್ವರ ದೇವಾಲಯ ನೆಲ್ಜಿ ಕುಂಜಿಲ ಭಗವತಿ ದೇವಾಲಯದ ಅರ್ಚಕರಾಗಿದ್ದ ಸುರೇಶ್ ಅವರು ನಿನ್ನೆ ನಿಧನರಾಗಿದ್ದಾರೆ. 60 ವರ್ಷ ಪ್ರಾಯದ ಸುರೇಶ್ ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ 11 ಗಂಟೆಗೆ ನಡೆಯಲಿದೆ.

0: 2026 27ನೇ ಸಾಲಿಗೆ ಮೆಟ್ರಿಕ್ ನಂತರದ ಕೋರ್ಸುಗಳಲ್ಲಿ ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಅರ್ಹ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ ಅಲೆಮಾರಿ ಅರೆ ಅಲೆಮಾರಿ ಪ್ರವರ್ಗ 1 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯ ಮೂಲಕ ನೀಡಲಾಗುತ್ತಿರುವ ಮೆಟ್ರಿಕ್ ನಂತರದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನ ಶುಲ್ಕ ವಿನಾಯಿತಿ ವಿದ್ಯಾಸಿರಿ ಊಟ ಮತ್ತು ವಸತಿ ಸಹಾಯ ಯೋಜನೆ ಸೌಲಭ್ಯಕ್ಕಾಗಿ ಆನ್ಲೈನ್ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿಗಳನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಲಾಗಿದೆ. ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲು ಕೊನೆಯ ದಿನಾಂಕ ಆಗಸ್ಟ್ 31. ಆನ್ಲೈನ್ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಬೇಕಾದ ವೆಬ್ಸೈಟ್ ವಿಳಾಸ https://ssb.postmatric.karnataka.gov.in. ಈ ವಿಳಾಸದಲ್ಲಿ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಬಹುದು. ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ, ಸಮಯ 8 ಗಂಟೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಹಿಂದಿ ಹಾಗೂ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಸಂಚಿಕೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
1: ಪೈಸೆ ದೋ ಹಸ್ಬೆಂಡ್ ಜೀ,
2: ಈ ರಾಷನ್ ಕೆ 15,000, ಸಬ್ಜಿಯೋ ಕೆ 2,000,
1: ಔರ್ ಲೈಟ್ ಬಿಲ್ ಕೆ
2: ಅಬ್ 0 ರೂಪೆ ಕೈಸೆ ದೂ.
1: ಓಹೋ, ಭೂಲಿ ಗಯಿ ಥಿ, ಅಬ್ ತೋ ಸೋಲರ್ ಪ್ಯಾನಲ್ ಲಗ್ ಗಯೆ ಹೈ ನಾ, ತೋ ಜೋ 4,000 ಬಚೆ ಹೈ ಉಸ್ಸೆ ಶಾಪಿಂಗ್ ಹೋ ಜಾಯೆ.
3: ಪಕ್ಕಾ, ಪಿಎಂ ಸೂರ್ಯ ಘರ್ ಮುಫ್ತ್ ಬಿಜ್ಲಿ ಯೋಜನಾ, ಜುಡ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಕರೇ PM Surya Ghar.gov.in.
4: ಹರ್ ಘರ್ ಸೂರ್ಯ ಘರ್.
5: क्या आप परेशानियों से घिरे हैं? मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखें, समाधान आपके पास है. टेलीमानस के निशुल्क नंबर 14416 पर कॉल करें. कहीं से भी कभी भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है. यहाँ आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है. आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है.
3: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं मुनीश शर्मा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सरकार के विभिन्न मंत्रालयों और विभागों से बेहतर तालमेल के साथ काम करने का आह्वान किया. श्री मोदी ने उच्च अधिकारियों के साथ भावी कार्य योजना की समीक्षा की. लोकसभा में लोक परीक्षाओं में अनुचित साधनों के प्रयोग की रोकथाम संबंधी संशोधन विधेयक 2026 पर आज फिर चर्चा होगी. दिल्ली सरकार ने प्रत्येक पात्र महिला को 2,500 रुपए प्रतिमाह की आर्थिक सहायता देने के लिए लक्ष्मी योजना को मंजूरी दी. पाकिस्तान के कब्जे वाले जम्मू कश्मीर में पाकिस्तानी सेना की बर्बर कार्रवाई में पिछले 2 दिनों में मरने वालों की संख्या 30 हुई. ईरान ने पश्चिम एशिया में अमरीकी सेना पर बैलिस्टिक मिसाइलें दागी. अमरीका और सऊदी अरब की सेनाओं ने भी संयुक्त रूप से इराक में ईरान समर्थित समूहों के खिलाफ हमले किए. और राष्ट्रमंडल खेलों में गुलवीर सिंह 10,000 मीटर दौड़ में रजत पदक जीतने वाले पहले भारतीय बने. हरजिंदर कौर ने भी भारोत्तोलन में रजत पदक अपने नाम किया. और अब समाचार.